0: السلام علیکم ادا.
1: وعلیکم السلام ادا. چھو پریشان آئیں
0: ادا؟ نو دکان کھولیو تم پر ہلے ہی نہ تو چھا کجے
1: ادا؟ دکان جی مشوری کرائی تھئی
0: نہ ادا؟
2: یار اج کل شہرن توڑے گوٹھن میں جی میرا پر ایف ایم 94 ہی ہلے تھو. مو پنجو دکان کھولیو تو ایف ایم میرا پر تے پبلسٹی کرائی. کاروبار اڑو کامیاب ہو جو ایڈ بند کرانے تے دلی نہ تھی چوی.
0: مجھے دکان جی بیٹھ ہلندی.
1: ہاں ادا کاروباری اشتہارات عام اطلاع میلاد مجلس سالگرہ جی مبارک مطلب ہر قسم جی ایڈورٹائزنگ ہلندی.
0: ادا جلدی کر مکھے بونجی ایڈریس تو بدا.
2: آفیس جی میرا پور ایف ایم 94 نزد گرلز ڈگری کالج حالانی روڈ میرا پور.
1: رابطے لائے حاکم علی جسکانی
3: 0301-399-2836.
4: اپنا شہر اپنا گھر محراب پور اور محراب پور کی آواز جی اے ایف ایم 94.
5: بسم اللہ الرحمن الرحیم. اسیں سب مخاطب آئیں جی مہراب پور ایف ایم 94 تا پروگرام صحت کی گال سان کرے حاضر خدمت اواں جو پینجو میزبان حاکم علی جسکانی. سجنو اساں کی امید ہے تواں بالکل ٹھیک ٹھاک ای سب خوش ہوندا. جی خوش تے جہان خوش. اسیں ہمیشہ یہی دعا دیندا ہوں منجو تو وار وار تھو دم دم دعا کرے کوسو لگے نہ واو سجن کے خدا کرے کدیں بھی اواں سجنن کے کوسو واو نہ لگے. جتے بھی ہوجو خوش ہوجو سکھیا ہوجو ستاوا ہوجو دکھن جو سکھن جو ہمیشہ اواں سان ساتھ رہے دکھ اواں کھا کوہیں دور ہوجن. سامن صحت آہے سب کچھ آہے تین کرے چوندا ہن تندرستی ہزار نعمت آہے صحت سب کچھ آہے. پروگرام صحت جی گال میں اساں جو اسٹوڈیو میں موجود ہوندا ہن سندھ جا مشہور و معروف ڈاکٹر منظور حسین میمن صاحب جے کہ ایک ملکی سطح جا ڈاکٹر آہن جے کہ اواں جے مہراپور شہر میں مریضن جو علاج کندا آہن ہر اربا خمیس جمعہ چھنچر آچر ایں سومر تے انگارے تے موکل آہے. باقی ڈیں ہفتے جا سبھی ڈیں ڈاکٹر صاحب موجود نہ آہن جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹری کبیر روڈ مہراپور میں. ڈاکٹر صاحب سن جا مشہور و معروف ڈاکٹر آئین مختلف بیماریوں جا ماہر ڈاکٹر آئین جن میں دم سیکو الرجی چمڑی جو مختلف بیماریوں نک گلے جو گدود نک جی ہڈی ودھیل ہوجے ان جو بغیر آپریشن جی کامیاب علاج کن تھا. گردے پتے مسانے جی پتھری جو بغیر آپریشن جی کامیاب علاج کندا آہن. ہیپاٹائٹس بی سی مادے جی السر گوڈن جوڑن سندھن جو سور فالج یعنی ادھرنگو موہیڑا چہرے تے چھایوں چہرے جا داغ دبا چہرے جی خارش متھے جو سور ادھ متھے جو سور نظر جی کمزوری نک کن دل جا مرض انہن سبھی بیمارن جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا آہن. ٹی بی جلن قبض جگر جا مرض ہتھن پیرن جو سڑن فٹ فلڑیوں جسمانی کمزوری چٹری جی بیماری ڈڈ بخ جو نہ لگن مردن عورتن جے پوشیدہ بیمارن جو ڈاکٹر صاحب کامیاب علاج کندا آہن. اواں کئی بھی وقت ڈاکٹر صاحب سان رابطو کرے سکو تھا 0301-21-96-851 ایں اساں جو لائیو کال جو پروگرام بھی ساگیو نمبر ساگیو ہی آہے. ڈاکٹر صاحب سان سب کا پہلے تو ڈاکٹر صاحب کے پنجے پروگرام میں خوش آمدید چوندا سین. ڈاکٹر صاحب السلام علیکم.
6: وعلیکم السلام سر.
5: تمام گھنی مہربانی ڈاکٹر صاحب تاں اساں کے پنجو قیمتی وقت نو
6: وڈی ہو
5: تے ٹھیک ہے وان جی
6: دسے اللہ تعالی جا کروڑ ہے سو
5: پروگرام ہے صحت جی گال. ڈاکٹر منظور حسین میمن صاحب اسان جی اسٹوڈیو میں موجود جے کی ڈاکٹر صاحب کے خوش آمدید چونداسی. ڈاکٹر صاحب تمام گھنی مہربانی تا اسان کے پنجو قیمتی وقت دینایو. اج کڑے موضوع جان دینا سائیں.
6: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم. پہلا تا سب تعریفوں ان رب پاک چوں جے کو اساں کے جارے تھو خرائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو اے سبنی زمینی آسمانی آفت رخا محفوظ رکھے تھو. اساں جی پروگرام صحت کی گال خبر ہے تو ہر روز ان ٹائم تے پیش تھو ہے اصانی کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک ہفتے جا پنج ڈی جمعہ چھنچر آچر سومر اربا خمیس मेहरापुर शहर में कोचड़ी रोड ते वधण पोटा पेट्रोल पंप जे साम्हूं मौजूदु हूंदी आहे। जेकी टाइमिंग असांजी हूंदी आहे सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं। यादि रखिजो अंगारे जो ॾींहुं जेको आहे सो मोकिल हूंदी आहे, बक़ाया ॾींहं क्लिनिक ते मौजूदु आहियूं। कॉन्टेक्ट नंबर असांजो अवां ते पहुची चुको आहे, वरी बि हिकु दफ़ो ॿीहर पाण बि अनाउंस कयूं था। इहो कॉन्टेक्ट नंबर हूंदो आहे कंहिं बि जेको आहे सो दवा जे हिसाब सां मालूमात जे लाइ, कंहिं बीमारी जी मालूमात जे लाइ, या टोकन नंबर वठण जे हवाले सां 0301-96-8051। असां प्रोग्राम से जी ॻाल्हि उनमें कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके बि बीमारियूं हूंदियूं आहिनि त FM 94 जे हवाले सां उन जे तवसत सां अवां ताईं जेको आहे सो उन्हनि जी नंढी ॼाण पहुचाईंदा आहियूं, त जीअं असांजा सामान घर वेठे उहा नंढी ॼाण हासिलु करे सघनि ऐं उन बीमारी जे मुतालिक़ जेको आहे सो हुननि खे मालूमात हुजे, या जेके उहे कुदरती जेके शयूं हूंदियूं आहिनि जेके अवां ताईं पहुचाईंदा आहियूं त जीअं अवां उन्हनि जे वसीले फर्स्ट एड वठी सघो, त हीउ प्रोग्राम उन्हीअ जी निशानदेही कंदो आहे। असांजे प्रोग्राम से जी ॻाल्हि उनमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे हवाले, उहे बीमारियूं उहे हूंदियूं आहिनि जीअं अवां खे ख़बर आहे त असां हर बीमारी जे हवाले सां होम्योपैथिक में होम्योपैथिक जी दवाउनि जे रस्ते ट्रीटमेंट कंदा आहियूं, जंहिंमें दम, सहिको, एलर्जी, नक जी हॾी वधी वेंदी आहे, या नक जो गोश्त वधी वेंदो आहे, या गले जा गदूद वधी वेंदा आहिनि, या उनखां अलावा इवन गले जा ट्रॉन्सलेट्स जंहिंखे चइबो आहे, औरतुनि जा मसाइल हूंदा आहिनि, मर्दनि जा मसाइल हूंदा आहिनि, औरतुनि जे चहिरे ते छायूं थी वेंदियूं आहिनि, या मोहिड़ा थी वेंदा आहिनि, या वारनि छहण जो मसइलो हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां जेके क्रॉनिक डिज़ीज़ असां जंहिंखे चऊं, जेके लंबे अरसे ताईं जेके बीमारी हूंदी आहे, चमड़ी जूं सोराइसिस हूंदी आहे, या शाइटिका कुनरग जो सूरु आहे, उहे कंहिंखे रहंदो आहे, उन जो असां वटि होम्योपैथिक में हिकिड़ो कामयाबु इलाजु मौजूदु आहे। उहे केस जेके मेडिकली हवाले सां ऑपरेटेड कया वेंदा आहिनि, लेकिन असां वटि बग़ैर ऑपरेशन जे, यानी हिकिड़ी किडनी स्टोन थी आई, यानी गुर्दे में पथरी आहे, गाल ब्लैडर स्टोन पिते में पथरी आहे, या इवन जंहिंजो प्रोस्टेट लेवल वधी वेंदी आहे, गदूद जो जेको आहे सो वधी वेंदो आहे, या जेको आहे सो अहिड़ा ॿिया खोड़ सारा अमराज़, अहिड़े तरीक़े सां अॼोको प्रोग्राम आहे अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं लिवर सेरोसिस जे हवाले सां, छो जो रोज़मर्रा जे हवाले सां जेके पेशंट्स असां वटि ज़्यादा ईंदा आहिनि त कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि जी कुझु मालूमात तव्हां ताईं पहुचायूं। उन में हवाले सां लिवर सेरोसिस यानी या लिवर जो जी सर
5: समीन खे ॿुधाईंदा हलूं प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे डॉक्टर साहिबु, तव्हांजे मौज़ू खे अॻिते वधाईंदासीं। पहिरियां कॉल जे तरफ़ हलूं पिया, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, केर साहब ॻाल्हाए पियो मुंहिंजा साईं? जी मुंहिंजा
3: भाउ,
5: अच्छा ख़ुश आमदीद चऊं था, छा पुछंदा दाद मोहन भाउ? छाजे करे निकिरनि थियूं? किथां ॻाल्हायो था, परे जायो मेरापुर जा वेझा आहियो? डॉक्टर साहिब ॿुधाईंदो न त वरी रूबरू अची ॾेखारे वञिजो। डॉक्टर साहिब मौजूदु आहे हफ़्ते जा सभई ॾींहं, सिर्फ़ु अंगारो मोकल आहे, बाक़ी सभिनी ॾींहंनि ते डॉक्टर साहिबु मौजूदु हूंदो आहे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते। FM ॿुधो डॉक्टर साहिबु अव्हांखे ॿुधाईंदो। जी सर,
6: हा जेसि बिल्कुलु दोस्त खे ॿुधाईंदासीं त जेको आहे सो हीअ स्किन एलर्जी आहे, रत में ख़राबी थी वेंदी आहे, जंहिंजे करे बि दाणा फुंसियूं फोड़ा वग़ैरह थी वेंदा आहिनि। हिकु त जेको आहे सो कोशिशि कनि त जेके एलर्जी फैलाईंदड़ शयूं हूंदियूं आहिनि उहे इस्तेमालु न कनि, या अंडो, मच्छी, वॾो गोश्त, खटी शइ, आचार वग़ैरह इस्तेमालु हरगिज़ न आहे करणी। पाणी जो ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे, पनीर मिलंदो आहे उनजो इस्तेमालु करे सघनि था, या निम जो इस्तेमालु करे सघनि, निम जे पाणी सां विझी सघनि था। लेकिन दोस्त खे बहितरु मशवरो इहो ॾींदासीं त हिकु त गर्मी जी मौसम बि आहे, हिन में या एलर्जी अञा वधीक वधी वेंदी आहे, बहितरु इहो ई आहे त क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक वधण पोटा पेट्रोल पंप जे बिल्कुलु साम्हूं कोटड़ी रोड ते मौजूदु आहे। सुभाणे जुमो आहे ऐं जुमे जो ॾींहुं असां जेको आहे सो यानी हफ़्ते जा जेके कुझु ॾींहं हूंदा आहिनि जिन में जेको असां चेकअप फीस फ्री रखंदा आहियूं जुमो ऐं आचार जे, इन हवाले सां दोस्तनि खे ॿुधायोसीं पिए त उन ॾींहं ते अची ऐं असांखे रूबरू ॾेखारे वेंदा त
5: जुमो ऐं आचार
6: जी सर
5: उनजो चेकअप फीस फ्री आहे
6: जी सर।
5: बिल्कुल ठीक है। तुझे मौजूद जो अगत बधाए जो डॉक्टर साहब जो पैं बुध
6: जैसे अड़े तरीके से लिवर सेरोसिस या फैटी लिवर जो है सो वो छो है एक तो पैर नंढड़ी जान या पुजा लिवर यानी जिगर जो है सो अस वो है उन फंक्शन असें जिसम में कड़ो हों खबर है लिवर यानी जो सो जिगर असें जिसम जो वे में वो एजा हों जो कम हों डाइजेस्टिव कर यानी हजम कर यानी जो सो एनर्जी पैदा कर एनर्जी स्टोर कर जडे लिवर सही कम कर तो असो डाइजेस्टिव सिसटम सही हों जो अस खाई तो फल गलीज मादा हूँ वो अखराज थोड़ा सो उन यानी पेट में गैस नी है पेट से फूक नी है हाजमो दुरुस्त रो हाजमो जैसे दुरुस्त रो असो कुछ खाई वो एनर्जी की सूरत में स्टोर थी अस के रत जो है सो मिल है अस खुशहाल जिंदगी गुजरने लेकिन किन सूरत हाल के करे है जो लिवर में कुछ प्रॉब्लम्स जैसे करे मिसलन जी हाँ फैटी लिवर की गाल कर फैटी लिवर यानी नाले में जाहिर है फैट जो सो लिवर से अची वन जी सर
5: प्रोग्राम है सेहत की गाल है जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ अवे समात में पहुंचे पो 0301 9196 51 एक कॉलर लाइन से मौजूद है कॉल की तरफ इंदी अस्सलाम वालेकुम दुआ अलहमदुल्ला के सब गल साई खुश आमदी चौं था अब्दुल जब्बार चना साहब के चना साहब ठीक आयो अलहमदुल्ला छा पुछंदा डॉक्टर साहब का बिल्कुल ठीक है
6: जैसे बिल्कुल खुड़ी के सूर जहाँ भी खोड़ सारा अकसाम हों खोड़ सारा असबाब हों सो उन भी यही चंदी तो जैसे रूबरू इंदा तो उनके डी कर डायग्नोस कर दवा दई सके थी ब्लड प्रेशर के कर गुर्दन जो मसलो हों उनके कर यूरिक एसिड वी या हड्डी जी वी है खुड़ी की उनके करो सूर पव लेकिन अद के यो मशवरों दींदी तो रूबरू जैसे दिखारींदा तो उनके दवा बेहतर नमूने से दई सकें जी सर
5: प्रोग्राम है सेहत की गाल जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ ही अवे समात में पहुंचे पो डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब असेंजे स्टूडियो में मौजूद तुम असें प्रोग्राम में बजरिया लाइव कॉल शामिल थी सको था कें भी बीमारी बाबत पुछी सको था 0301 9196 51 डॉक्टर मंजूर हुसैन मेमन साहब हर अरबा खमीस जुम्मे छंछर आचर सूमर से सुबह 9 to 5 जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामूँ वधनपोटा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीजन जो इलाज कंदा डॉक्टर साहब सिंध जहाँ मशहूर व मारूफ डॉक्टर अवे बुधाइंदा हलूँ डॉक्टर साहब हर जुम्मे हर आचर से बगैर फीस यानी जो चेक फीस है वह डॉक्टर साहब के तरफा फ्री रखल है मुफ्त रखल है वह चेक फीस बिल्कुल मुफ्त होंगी है हर जुम्मे हर आचर वे ढीह समझा तो डॉक्टर साहब का वही भी डॉक्टर साहब छंछर से फीस वा या छंछर वो ढी भी चेकअप फ्री रखो है
6: बहरहाल मुस्तक अची उन फ्री जो बहरहाल छंछर जो ढी भी असो
5: इलाज क्या मानो तमाम बेहतरीन सुी गल है कॉलर लाइन से मौजूद है कॉल की तरफ इंदी अस्सलाम वालेकुम अलहमदुल्ला केर साहब गल सी
3: ताई मुझे हाफिज ममताज राज कर पे गलाया बाबा
5: खुश आमदी चाहूं था हाफिज साहब के खुश आयो वहां तबीयत ठीक आए मुझे भाजी
3: सर अर्जुआ तो यो वात में ब्लड आई हुई
5: अच्छा वात में ब्लड आई हुई
3: जी उल्टी में
5: हां हां
3: तो उन जे करे असा टेस्ट वगैरह भी करायो उन में बतान ता तो माना मादे में जख्म आ जेरे ते कुछ सोजा
5: बिल्कुल
3: सर बाबा साहब साहब का पूछन जे हुंदा तो इन जे लाए
5: बिल्कुल इलाज मौजूद है मादे की अल्सर एच पैलरी पॉजिटिव आई हूँ रिपोर्ट एच पैलरी कराई हूँ हाँ एच पैलरी पॉजिटिव आई हूँ तेजी शे खाओ था उल्टी करे कडो था या उन में रत भी अचे तो सुस्ती रहे थी माना शुरुआत थी इन में जो इन्फेक्शन है एच पैलरी जैसे पॉजिटिव इंदी तो माना मादे में खुराक होंगे है तेज करे वे यो थे तो एफ एम बुधो डॉक्टर साहब अवे बुधाइंदो पर डॉक्टर साहब बुधाइंदो पर इन बेहतर है तो इहे ई रिपोर्टूं खणी करे रूबरू डॉक्टर साहिब वटि सुभाणे अची वञो त बहितर थींदो। जेकी तव्हांजे खे हिकिड़ो जेको तव्हां पंहिंजो इशू ॿुधायो था, मसइलो ॿुधायो था, कुझु कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना सीरियस हूंदा आहिनि, जो ॾस पंध ते काफ़ी उहे हल्का फुल्का हूंदा आहिनि, ठीकु थी वञनि था। बिल्कुलु अलहमदिल्ला डॉक्टर साहिब सिंध जो मशहूरु डॉक्टर आहे, पूरी सिंध जो डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, तव्हांजी ख़ुशनसीबी आहे। ऐं चवंदो आहे मेरा परिवारनि जी जेके पस गिरदाई वारा आहिनि, जो डॉक्टर साहिबु जहिड़ो माण्हू हिते मौजूदु आहे, ऐं इन जो इलाजु मौजूदु आहे। डॉक्टर साहिबु इन जो इलाजु कंदो, रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर थींदो। वधीक ॿुधो एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे पाण ॿुधाईंदो। जी डॉक्टर साहिबु,
6: जैसे मादे जे हवाले सां जीअं तव्हां ॻाल्हि देखां कई त एच पैरोरी यानी हेलिको बैक्टेरिया हिकिड़ो बैक्टेरिया हूंदो आहे, जरासीम हूंदो आहे, जंहिंजे अचण जे करे जेको आहे सो पोइ मादे में तकलीफ़ थी पवंदी आहे, इन्फेक्शन थी पवंदो आहे, जंहिंजे करे खोड़ सारियूं सूरत हाल पैदा थींदियूं आहिनि। या अधे खे उन सां गॾोगॾु हेपेटाइटिस बी वायरल इन्फेक्शन बि लॻल आहे, जंहिंजे करे बि खोड़ सारा प्रॉब्लम्स थींदा आहिनि। सो बहितर ट्रीटमेंट उन में इहो ई आहे त उनजो बहितर इलाजु होम्योपैथिक दवाउनि जे रस्ते थिए त उहो बहितरु आहे। सो अधे खे इहो मशवरो ॾींदासीं त जेके ॾींहं असां अनाउंस कयूं था उन्हनि मां कहिड़े बि ॾींहं ते अची रूबरू ऐं ॾेखारे वेंदा त वधीक बहितरु रहंदो।
5: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, 0301 96 8051 असांजो लाइव कॉल जो नंबर आहे। ऐं कॉल जी तरफ़ वेंदासीं डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु, सीनियर लेक्चरर नवाबशाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं अस्पताल नवाबशाह असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबु, हर अरबा, ख़मीस, जुमो, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह नाएं खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पुटरा पेट्रोल पंप कोटड़ी कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरह वेंदासीं। अस्सलाम वालेकुम।
3: वालेकुम सलाम
5: जी, मुंहिंजा साईं गेर साहिब ॻाल्हाए पियो। ख़ुश आमदी चवंदा कोटड़ी कबीर जे भाउ खे, ठीकु आहियो भाउ, छा पुछंदा डॉक्टर साहिब खां?
3: डॉक्टर
5: मंज़ूर साहिबु मौजूदु हुजे ऐं असांजे कोटली कबीर जा माण्हू, मेहरापुर जा माण्हू परेशान हुजनि त पोइ असीं छा चऊं तव्हांखे? हिकिड़ी जॻह ते पोइ कमकार थींदा तव्हांजा? सही था चवनि, अॻु में चवंदा आहिनि जी ख़ुशि त जान ख़ुशि, सिहत आहे त सभु कुझु आहे। काफ़ी
6: टाइम खां वठी गोॾनि जे सूर जी तकलीफ़ आहे, गोॾनि जे सूर जा बि खोड़ सारा असबाब हूंदा आहिनि। ऐं अॼु खे हिकु त पंहिंजे प्रोग्राम जे तवसर सां मना कंदासीं त इन खे मालिश करणु सख़्तु मनो आहे, को बि बाम वग़ैरह या तेल वग़ैरह बिल्कुलु लॻाइनि, लेकिन उन जी मालिश हरगिज़ न कनि। ऐं वधि में वधि सरियनि जो तेल गरम करे हेड विझी उहो लॻाए सघंदा बि, या त घणे वक़्त खां इन तकलीफ़ में मुबतला आहे ऐं चाहे थो त इहा तकलीफ़ दूरि थिए त उन जे लाइ होम्योपैथिक में उनजी बहितरीन ट्रीटमेंट मौजूदु आहे, जेकी कुझु अरसो इस्तेमालु करण खां उनखां बाद में हुनजी उहा तकलीफ़ छॾे वेंदी। चाहे जेकॾहिं माण्हू नथो पहुची सघे, लेकिन तकलीफ़ जे करे जेकॾहिं हिकिड़ो थोरी तकलीफ़ छॾे, असां वटि थींदो ई आहे, जॾहिं तकलीफ़ हद खां वधीक वधी वेंदी आहे त पोइ पेशंट पहुचंदो आहे ऐं पोइ उन में ख़र्चो बि हुनजो वधीक लॻी वेंदो आहे, टाइम बि हुनजो वधीक लॻी वेंदो आहे। पर जेकॾहिं ऑन स्पॉट पहुचे थो ऐं उनखे दवा ॾिनी वञे थी त हुन मां उहो जल्दी मुस्तफ़ीद थी वञे थो। इन जे करे अधे खे बि इहो मशवरो ॾींदासीं त रूबरू ऐं जल्दी ॾेखारे वेंदा त वधीक बहितर रहंदो।
5: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, जीअं मेहरापुर FM 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो। डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु, 0301 96 8051 लाइव कॉल जो नंबर आहे। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिर डॉक्टर आहे। डॉक्टर साहिबु, हर अरबा, ख़मीस, जुमे, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। दम, सहिको, एलर्जी, चमड़ी जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं, नक, गले जो गुदूद वधी वञे या नक जी हॾी वधी वञे, गुर्दे, पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाब इलाजु कंदा आहिनि। हेपेटाइटिस बी, सी, मादे जी अल्सर, गोॾनि, जोड़नि, संदनि जो सूर, फाल जो मोहिड़ा, चहिरे ते छायूं, चहिरे जो या दाग धबा, चहिरे जी ख़ारिश, मथे जो सूर, अधु मथे जो सूर, नज़र जी कमज़ोरी, नक, कन, گلو دل جا مرض، ٹی بی، جلن، قبض، جگر جا مرض، ہتھن پیرن جو سڑن، فٹ، فرڑیوں، جسمانی کمزوری، چٹی جی بیماری، دڈ، بخ جو نہ لگن، مردن عورتن جی پوشیدہ بیمارن جو کامیاب علاج کندا آہن۔ خارش ہوجائے یا جان تے ملو نکرن، بد ہضم، چیل جو سور، بارن میں قد جو نہ ودھن، بارن جو مختلف بیماریوں، ان کے علاوہ ڈاکٹر صاحب مختلف بیمارن جو علاج کندا آہن۔ تمہاں سانجے پروگرام میں بذریعہ لائیو کال شامل تھی سکو تھا۔ 0301-196-8051 ہی وقت آئے کمرشل بریک جو پروگرام میں ہلوں تھا، کمرشل بریک کی طرف گڈ گڈ رہ جو بدنا رہو جی مہراپور ایف ایم 94۔

0: आहे तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो त तव्हांजो इलाजु इहो मौजूदु आहे, डॉक्टर साहिब इलाजु कंदो अलहमदिल्ला, अलाह साईं जे हुकुम सां सिहत याब थींदो, ॾाढो दुआऊं ॾींदो तव्हां डॉक्टर साहिब खे, वधीक एफ एम ॿुधो डॉक्टर साहिब तव्हां खे ॿुधाईंदो. उमिरि घणी आहे मुंहिंजे भाउ जी? माशाल्लाह यंग आहियो, नौजवान आहियो, तव्हांखे हाणे सां इहे बीमारियूं वठनि थियूं, हाणे खां इलाजु करायो, हिनखे वक़फ़ो न ॾियोसि बाबा.
1: बीमारी कुझु टाइम अर्सो हलंदी आहे त पोइ उहा कुझु वधीक टाइम खाईंदी आहे, इन जे करे इन अदे खे बि बहितर इहे चवंदासीं त उमिरि नंढी आहे ऐं रूबरू ॾेखारे ट्रीटमेंट वठंदा त उहा वधीक बहितर रहंदी.
0: प्रोग्राम आहे से अची ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो. सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु. डॉक्टर साहिबु हर अरबा, ख़मीस, जुमे, छंछर, आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपुरा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि. डॉक्टर साहिबु हर जुमे सूमर, हर जुमे छंछर ऐं आचर ते बग़ैर फीस यानी हुन जी चेकअप फीस बिल्कुलु फ्री हूंदी आहे. हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे, कॉल जी तरफ़ वेंदासीं. अस्सलाम वालेकुम. अस्सलाम वालेकुम, मुंहिंजा साईं ॻाल्हायो. हैलो, मुंहिंजा साईं आवाज़ अचे पियो? मुंहिंजा मिठा केर साहिबु ॻाल्हाए पियो जी, हुकुम कयो भाउ, छा पुछंदा डॉक्टर साहिब खां? जी मुंहिंजो भाउ, मादे जो मसलो आहे माना? हा,
2: चेल में सूर थो रहे.
0: अच्छा, चेल में सूर थो रहे. उमिरि घणी
2: आहे? 45.
0: ॿुधो एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. जी सर,
1: जी सर, बिल्कुलु देखे बि चवंदासीं त रूबरू ॾेखारे त वधीक बहितर आहे. फ़िलहाल हू अछा तिर, गुड़ जी मिठाई ऐं भुगड़ा जेको आहे सो हमज़ वज़न सफ़ूफ़ करे चमची सुबुह शाम खाए ऐं खीर जो इस्तेमालु ज़रूरु करे, इनशा ताला काफ़ी अफ़ाक़ो अची ईंदो, वरना रूबरू ॾेखारे वञे.
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो. डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सिंध जो मशहूरु मारूफ़ डॉक्टर असांजे स्टूडियो में मौजूदु. डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, दम, सहिको, एलर्जी, चमड़ी जूं बीमारियूं, नक जी हॾी वधियल हुजे, गले जो गुदूद वधियल हुजे, गुर्दे ऐं मसाने जी पथरी हुजे यानी बुकिन जी पथरी हुजे, इन खां अलावा गाल ब्लेडर पिते जी पथरी हुजे, उनजो बग़ैर ऑपरेशन जे डॉक्टर साहिबु कामयाबु इलाजु कंदा आहिनि. कंहिंखे बि पथरी हुजे डॉक्टर साहिबु वटि अचे, इलाजु कराए, अलाह ताला जे हुकुम सां इनशाला डॉक्टर साहिबु इलाजु कंदो. शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह साईं जी आहे. पथरी निकिरी वेंदी भली खणी पिते जी पथरी हुजे, उन्हनि खे ऑपरेशन कराइण जी ज़रूरत न आहे. कॉल जी तरफ़ वेंदासीं, कॉलर लाइन ते मौजूदु आहे. अस्सलाम वालेकुम. जी मुंहिंजा साईं, केर साहिबु ॻाल्हाए पियो? ख़ुश आमदी चवंदा बसीरे जे गुलाम अब्बास राजपर साहिब खे. छा पुछंदो राजपर साहिबु असांजे डॉक्टर साहिब खां? हा, मुठ में अची थो वञे. टेस्टूं करायूं, रिपोर्टूं करायूं? कहिड़ियूं रिपोर्टूं करायूं? छा था चवनि डॉक्टर रिपोर्ट में? कुझु बि नथा ॾिसी न भला मादे ऐं जीरे जो मसलो हूंदो, खाइण पीअण तव्हांखे वणंदो कोन हूंदो एतिरो, खाइण पीअण बि तव्हांखे नथो वणे, वरी रहंदो संदन में सूर बि रहंदो हूंदो. हाणे रहे थो न सूर? तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारे वञो त वधीक बहितर आहे. तव्हांजा इहे जेके पेर सड़नि था इहे सभु ख़तम थी वेंदा इनशाला. इलाजु जेकॾहिं लाॻीतो कराईंदो मुसलसिल त ठीकु थी वेंदो अलाह जे हुकुम सां. इलाजु डॉक्टर कंदो, शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह साईं जी, वधीक एफ एम ॿुधो डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो. जी सर,
1: जी साईं, बिल्कुलु लिवर प्रॉब्लम ऐं मैदे जे प्रॉब्लम जे करे इहे मसाइल थींदा आहिनि ऐं हथ पेर सड़ण जे हवाले सां बि. त हिकु त सौंफ ऐं जीरो अधु चमची राति जो पाणी में पिसाए रखनि, सुबुह जो नेराणे हुनखे काढ़े ऐं छाणे उहो पाणी पीअनि, इनशा ताला हुन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो हथनि पेर सड़ण जे हवाले सां बि, हूअं बि तबियत में. लेकिन मुकमल हुन जी ट्रीटमेंट जेकी आहे इलाज ज़रिए, जेकी दवाउनि ज़रिए थींदी, उहा हुनजी जान छॾाईंदी ऐं काफ़ी फ़ाइदो पइजी वेंदो. ॻाढ़ो मिर्च ऐं चांहि जो इस्तेमालु बिल्कुलु घटि करनि, चांवर बंदि कनि, इनशा ताला काफ़ी अफ़ाको अची वेंदो.
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि जीअं मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ तव्हांजे समातुनि ते पहुचे पियो. सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु. 0301-2196-8151 लाइव कॉल जो नंबर ऐं डॉक्टर साहिब जो नंबर आहे 0301-2196-8151. त तव्हां कंहिं बि वक़्तु डॉक्टर साहिब सां राबितो करे सघो था। डॉक्टर साहिबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो माहिरु डॉक्टर आहे। हर अरबा ख़मीस जुमे छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह ॾहें खां शाम पंजे वॻे ताईं डॉक्टर साहिबु मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। हर अरबा ख़मीस जुमे छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह ॾहें खां शाम पंजे वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपुटा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। 0301-2196-8051 हिकु कॉलर लाइन ते मौजूदु आहे। कॉल जी तरफ़ ईंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी मुंहिंजा साईं, केरु साहिबु ॻाल्हाए पियो? जी मुंहिंजा साईं अब्दुल हक़ साहिबु, कीअं आहे तबियत? छा पुछंदो मुंहिंजा भाउ डॉक्टर साहिब खां? गोॾनि खां हेठि जंगुनि में सूर आहे ॾाढो, पिननि में सूर आहे या अञा बि उथी कोन थो? घणी उमिरि
2: आहे?
0: 65 साल आहे। माशाल्लाह यंग नौजवान आहियो, 65 साल जी घणी उमिरि थोरी आहे या कीअं साईं? 65 साल डॉक्टर साहिब खां इलाज करायो, इनशाला अलाह सांजी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे, तयारु थी वेंदो। ॾस बि तव्हांखे ॾियूं था, पर इन जो इलाजु थियणु घुरिजे प्रॉपर, तॾहिं तव्हांजो मसइले जो हलु थींदो। तव्हांजो ॾस वारो हलु कोन्हे, ॾस तव्हांखे डॉक्टर साहिबु ॾींदो, ॿुधाईंदो, FM ते तव्हांखे ॿुधाए थो, FM ॿुधो, पर इन जो असुलु हलु जेको आहे प्रॉपर इलाजु आहे। जी डॉक्टर साहिबु,
1: जी सर, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि तमामु बहितरु आहे, त इन जो हलु जेको आहे सो ट्रीटमेंट आहे, ऐं जेको आहे सो हिकु त जेको आहे सो या एसाबी कमज़ोरी असां उनखे चऊं हिन उमिरि जे हवाले सां, या विटामिन B12 जी कमी, विटामिन D ऐं विटामिन कैल्शियम जी जेको आहे सो गॾियल जेकी कमी थी वेंदी आहे, जंहिंजे करे इहे प्रॉब्लम्स थींदा आहिनि। उन में हिकु त जेको ख़ुराक जे हिसाब सां हिनखे खीर जो इस्तेमालु ज़्यादा करणु घुरिजे, बादाम रोज़ाना राति जो 7 दाणा पाणी में पिसारे खे सुबुह जो नेराण खाए, ऐं फस्ट एड त हीअ शेप ज़रूरु जेको आहे हुनखे ॾींदी, लेकिन मुकमल ट्रीटमेंट होम्योपैथिक जे रस्ते जॾहिं दवाउनि सां असां हुनखे ॾींदासीं त इनशाला ताला इहो मर्ज़ु जड़ खां वठी ख़तमु थी वेंदो ऐं सेतयाब थी वेंदो।
0: प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु सीनियर लेक्चरर नवाब शाह होम्योपैथिक मेडिकल कॉलेज ऐं इस्पताल नवाब शाह असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। सिंध जा मशहूरु मारूफ़ डॉक्टर आहिनि। का बि बीमारी लाइलाज नाहे, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, अव्हां डॉक्टर साहिबु वटि अचो, इलाजु डॉक्टर साहिबु कंदो, शिफ़ा ॾियण वारी ज़ात अलाह साईं जी आहे। कहिड़ी बि बीमारी हुजे इलाजु डॉक्टर साहिबु कंदो, कॾहिं बि अव्हांखे मायूस नाहे थियणो, मायूसी कुफुर आहे। हर बीमारी जो इलाजु मौजूदु आहे जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपुटा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर, अमां हलिया अचो 0301-2196-8051। डॉक्टर साहिब जो नंबर आहे, लाइव कॉल जो बि नंबर साॻियो ई आहे, ऐं हर अरबा ख़मीस जुमे छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं डॉक्टर साहिबु इलाजु कंदा आहिनि। हे कॉलर लाइन ते मौजूदु आहे, प्रोग्राम में कॉल जी तरफ़ ईंदासीं, ॾिसूं किथां जो कॉलर हूंदो। अस्सलाम वालेकुम।
2: वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो?
0: दुआऊं अलहमदिल्ला, असां ख़ुशि आहियूं, तव्हां ॿुधायो मुंहिंजा भाउ, अव्हां बि ख़ुशि आहियो? अच्छा, पासनि में सूर, ॿियो किथां ॻाल्हायो था? ठरी मीरो आहे, को मसलो ई कोन्हे, को हलिया जो जर्मन होम्योपैथिक क्लिनिक ते, उते डॉक्टर साहिबु तव्हांजो इलाजु कंदो, अलाह सांजी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। तव्हां ठेड़ी सखर था वञो पिया, उनखां बहितर आहे त डॉक्टर साहिबु मेहरापुर वेझो आहे, इहो अधु कलाक जो पंधु आहे तव्हां, अधी खे ॾेखारे वञो, डॉक्टर साहिबु इलाजु कंदो, का बि बीमारी लाइलाज नाहे, अलाह सांजी ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे, ॿुधो FM ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो। जी सर,
1: जी साईं, बिल्कुलु, जी त हीअ जो बि काफ़ी अधी खे ॿिए हंधि ॾेखारे चुको आहे, उन जे लाइ बि इहो ई मशवरो ॾींदासीं त रूबरू ॾेखारे वञनि त वधीक बहितर रहंदो।
0: प्रोग्राम जो बि वक़्तु डॉक्टर साहिबु पुॼाणी जे तरफ़ वञे पियो, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहिबु हर अरबा ख़मीस जुमे छंछरु आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधणपुटा पेट्रोल पंप कोटली कबीर रोड मेहरापुर में मरीज़नि जो इलाजु कंदा आहिनि। हर जुमे छंछरु ऐं आचर ते बग़ैर फीस जे यानी जेका चेकअप फीस आहे उहा डॉक्टर साहिब जी फ्री आहे, उहा मुफ़्त आहे, डॉक्टर साहिबु इलाजु कंदा आहिनि। अव्हां कंहिं बि वक़्तु डॉक्टर साहिब खे ॾेखारे सघो था, सिर्फ़ु अङारे वारे ॾींहुं डॉक्टर साहिब खे मोकल आहे ऐं बाक़ी ॾींहुं क्लिनिक खुलियलु रहंदी आहे। صبح 10 کا شام 5 وگے تائیں 0301-2196-8151 ڈاکٹر صاحب جو نمبر ہے. ڈاکٹر صاحب تو آخر میں کیڑو پیغام دین چاہیے عوام کے؟
1: جی سے وڈی مہربانی. ایک تو جو سو زندگی انمول ہے, پجو خاص خیال رکھو, اڑی شیوں جی پانچ روزمرہ کی روٹین میں جی نقصان دین تھوں, ڈسو تو ہر بیماری ہن وقت تمام گھنی بیماریوں جو ہے سو موجود ہیں, جے اساں جو امیونٹی سسٹم کمزور ہوجن کے کرے, قوت مدافعتی نظام کمزور ہوجن کے کرے اساں تے وہ اٹیک کن تھیں. ان کے کرے پان کے تندرست و توانا رکھو, پانی خوراک جو خاص خیال رکھو, کھیر جو استعمال مکمل کرو, گرم شیوں کھٹی شیوں پانچ روٹین میں کڈی چھو, دہی لسی جو استعمال کرو, خاص میں خاص جو ہے سو کھیر جو استعمال زیادہ کھا زیادہ کیو, خاص جکی بھی ضروری خوراک کے حوالے سے سائی سبزیوں استعمال کیو, انشاء اللہ تعالیٰ تمہاری زندگی بہتر گزرندی. بڑی مہربانی,
0: تمام گھنی مہربانی. ڈاکٹر صاحب تمہاں اساں کے پنجو قیمتی وقت دنو. سامین پروگرام صحت جی گال جی مہرا پر ایف ایم 94 تاں لائیو پیش کے ویو سن جو مشہور معروف ڈاکٹر اساں جے سٹوڈیو میں موجود, جے کو ہر اربع خمیس جمعہ چھنچر آچر ان سومر تے صبح 10 کا شام 5 وگے تائیں جرمن ہومیوپیتھی کلینک سامو ودھن پوٹرا پیٹرول پمپ کوٹڑی کبیر روڈ مہرا پور میں مریضن جو علاج کندا ہن. انہی تے اجو کو پروگرام جو بھی وقت پہنچے تو پانجی پجانی تے بے پروگرام تائیں پانجے میزبان حاکم علی جسکانی کے ڈیندا اجازت. اللہ نگہبان, اللہ واہی.